सुप्रभात श्रोते हो, FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर 16 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच 6 जून 2026 सकाळचे 5:57 होत आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा आम्ही मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

या स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

ऐका ऐका ऐका गाव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ

0: स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
4: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
3: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
5: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्यघर डॉट जीओव्ही डॉट

FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन आहे का? सोमवार दिनांक 8 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स लक्षात घ्या. 6940067 6940067 2560101 2560101 आणि 2529266 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर 8 जून 2026 रोजी म्हणजेच सोमवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. श्रोते हो, यावेळी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचं प्रसारण, विविध भारतीचं हे नागपूर केंद्र. सकाळचे 10 वाजत आहेत. काही क्षणातच आम्ही प्रसारित करू कार्यक्रम नाट्यरंग.

नाट्यरंग कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात स्वागत. सुरुवात करूया महानंदा नाटकातल्या अशोक परांजपे यांच्या या नाट्यपदापासून. संगीतकार आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी. हे नाट्यपद गायलं आहे शौनक अभिषेकी यांनी.

नाट्यरंग कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुवर्ण तुला या नाटकातून जयमाला शिलेदार यांनी गायलेलं हे नाट्यपद. रचना विद्याधर गोखले यांची, संगीतकार आहेत छोटा गंधर्व.

श्रोते हो, यानंतरचं नाट्यपद वासवदत्त या नाटकातून आम्ही घेतलेलं आहे. गीतरचना शांत शेळके यांची, संगीतबद्ध केलेली आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी, स्वर अरविंद पिळगावकर यांचा.

बैजू या नाटकातलं पद आपण ऐकलं पंडित राम मराठे यांच्या स्वरात. पदरचना वसंत गाट यांची होती आणि संगीतकार माणिकराव ठाकूरदास. श्रोते हो, नाट्यरंग कार्यक्रमात यानंतर ऐकूया रंगात रंगला श्रीरंग या नाटकातून पंडितराम मराठे यांच्या स्वरात योगिनी जोगळेकर यांची ही पदरचना.

दार उघडबया दार या नाटकातलं रामदास कामत यांनी गायलेलं अशोक परांजपे यांचं हे नाट्यपद आपण ऐकलं. संगीतकार होते विश्वनाथ मोरे. श्रोतेहो यानंतर ऐकूया हे बंध रेशमाचे या नाटकातून पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात शांता शेळके यांची पदरचना.

नाट्यरंग कार्यक्रमाच्या शेवटी देव माणूस या नाटकातलं पद छोटा गंधर्व यांच्या स्वरात, पदरचना नागेश जोशी यांची.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: दोस्तों आप सुन रहे हैं कार्यक्रम मिश्र संगीत विविध भारती के नागपुर केंद्र से. आइए अब सुनते हैं नुसरत बद्र की रचना, आवाज है अभिजीत की.

0: श्रोताओं, इसी गीत के साथ आज का मिश्र संगीत का कार्यक्रम यही समाप्त हुआ। ये कार्यक्रम आप सुन रहे थे विविध भारती के नागपुर केंद्र से, FM बैंड 100.6 मेगाहर्ट्जवर। आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। श्रोते हो, यावेळी सकाळचे 10:58 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ मुंबईतील परळ बसस्थानक इथं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला। या उपक्रमामुळे राज्यातील बसस्थानकं, एसटी बसेस, चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह अधिक स्वच्छ आणि प्रवासी अनुकूल बनविण्याचा महामंडळाचा संकल्प असल्याचं सरनाईक यांनी यावेळी सांगितलं। महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयानं राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक आणि ग्रामपंचायत ग्रंथालयांना वर्ष 2025-26 या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल लायब्ररी ग्रांट मॅनेजमेंट सिस्टीम या ऑनलाईन प्रणालीद्वारे सादर करण्याचे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत। प्रस्तावित गडचिरोली विमानतळासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात जिल्हा मुख्यालयात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल घेत राज्याचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलक शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली। यावेळी त्यांनी विमानतळ भूसंपादनासंदर्भातील पुढील प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात येत असल्याचं जाहीर करून अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल असं आश्वासन दिलं। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती नागपूरच्या वतीनं महालातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक करून मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आलं। सामूहिक शिवस्तुती आणि शिवपारायण देखील करण्यात आलं। शिवराज्याभिषेक महिला मुद्रापथक तसंच शिवकालीन प्रात्यक्षिकं यावेळी सादर करण्यात आली। राज्याचे मुख्य सचिव तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव राजेश अग्रवाल हे आजपासून गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात ते गडचिरोलीतील विविध विकास कामांचा आढावा घेतील। नागपूरच्या सिव्हिल लाईन्स मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ न्यायालयीन परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भित्तीचित्राचं तसंच नूतनीकरण झालेल्या मध्यवर्ती सभागृहाचं उद्घाटन आज सायंकाळी 5:30 भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती AS चांदूरकर, श्री चंद्रशेखर आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे उपस्थित राहतील। मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या पतीपत्नीचा आज 5:05 सुमारास अकोला दर्यापूर मार्गावरील खरप जवळ झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला। ट्रक चालकावर कारवाई करण्यासाठी संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता तात्काळ कारवाई करीत अवघ्या 2 तासात 2 आरोपींना ताब्यात घेतलंय। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र आपण 11:57 ऐकू शकाल। नमस्कार।
0: FM बैंड 100.6 मेगाहर्ट्ज पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है। श्रोताओं, सुबह के 11 बज चुके हैं। आइए सुनते हैं कार्यक्रम मधुमालती।

0: दोस्तों, आप सुन रहे थे कार्यक्रम मधुमालती विविध भारती के नागपुर केंद्र से FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर. आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. सकाळचे 11:57 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन लाखो युवकांना देशभक्ती आणि सांस्कृतिक गौरवाच्या भावनेनं प्रेरित करत असल्याचं शहा यांनी आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलंय. अंदमान बेटांपासून 15 किलोमीटर अंतरावर श्री विजयपुरम इथं नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे. ऑईल इंडियाकडून हे उत्खनन सुरू असून या वायूची तपासणी करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत काल राज्य शासन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील आघाडीची JBL कंपनी तसंच राज्य शासन आणि दुबई स्थित RSA ग्लोबल यांच्या 2 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे

0: महाराष्ट्रात 4,080 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे 4,750 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्रात अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. उपवर्गीकरणामुळे कोणत्याही जातीवर अन्याय होऊ नये हीच रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. प्रमाणात आरक्षण देऊन सर्व जातींना समान न्याय द्यावा, त्यामुळे जोपर्यंत जात जनगणना पूर्ण होत नाही तोपर्यंत अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण करू नये अशी भूमिका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत मांडली. देशाच्या न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात एआयचा जबाबदार वापर करण्याच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयानं नियमावलीचा मसुदा तयार केलाय. हा मसुदा सर्वोच्च न्यायालयाच्या एआय विषयक समितीच्या नेतृत्वाखाली संबंधित घटकांशी झालेल्या सल्लामसलत आणि चर्चेवर आधारित असून त्यावर येत्या 20 जूनपर्यंत सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलंय. भारतीय बुद्धिबळपटू आणि ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदने प्रतिष्ठित नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकून इतिहास रचलाय. अंतिम फेरीत जर्मनीच्या विन्सेंट केमरला पराभूत करून त्याने ही कामगिरी केली आणि ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. प्रज्ञानानंदने अंतिम दिवशी प्रचंड दबावाखाली खेळ करत क्लासिकल प्रकारात विजय मिळवल्यामुळे त्याला पूर्ण 3 गुण मिळाले आहेत. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण सायंकाळी 6:15 ऐकू शकाल. नमस्कार.
1: एफएम बैंड 106.6 MHz पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है. श्रोताओं, थोड़ी ही देर में ठीक 12 बजे दिल्ली केंद्र से दिए जाने वाले हिंदी में समाचार हम हमारे केंद्र से रिले करेंगे. कृपया प्रतीक्षा कीजिए समाचारों के लिए.

0: सगळा विचार सरकार करणार आहे.
1: राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत. यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे. त्यामुळे या जमिनी सुरक्षित करण्यासाठी सरकारनं देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याचा मसुदा तयार केला होता. मात्र यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप आले असं बावनकुळे म्हणाले. त्यामुळे हा प्रारूप कायदा स्थगित करण्यात आला आहे. याबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे. या समितीकडून हरकती मागवल्या जातील.

0: कडून हरकती मागवल्या जातील. 15 ऑगस्ट पर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल. 15 सप्टेंबर पर्यंत नवा सुधारित कायदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवा कायदा सभागृहात मांडला जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं. किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला. 300 वर्षांनंतरही एखाद्या राजासाठी लोक येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक आहे असं युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान नागपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक महाल इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करून मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आलं. सामूहिक शिवस्तुती आणि शिवपारायण देखील करण्यात आलं. शिवराज्याभिषेक महिला मुद्रापथक तसंच शिवकालीन प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख व्याख्याता म्हणून प्रसिद्ध शिवव्याख्याता अॅडव्होकेट वैष्णवी हागोणे प्रकुलगुरू डॉ महेंद्र ढोरे उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शुभम पाचखंडे लिखित पुस्तकाचं विमोचन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. याशिवाय व्यापार सुलभता आणि राहणीमान सुलभतेत सुधारणा करण्याच्या हेतूनं देखील विविध पैलूंवर विचारविनिमय झाला. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या जगावर आणि भारतावर उमटत असलेल्या पडसादांविषयी सर्व सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलं. दरम्यान गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढा मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधींमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळ राज्यभर विशेष मोहीम राबवणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. कालपासून 15 जून 2026 पर्यंत सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवली जाणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: गडचिरोली तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ आणि चामोर्शी तालुक्यातील स्टील प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती देण्यात येत असल्याचं लेखी पत्र सहपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी 2 दिवसापासून सुरू केलेलं ठिय्या आंदोलन शुक्रवारी रात्री थांबवलं. विमानतळ तसंच जेएसडब्ल्यूच्या स्टील प्रकल्पासाठी एमआयडीसी अंतर्गत करण्यात येत असलेल्या भूसंपादनाविरोधात मागील 2 दिवसापासून हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनाची दखल घेत राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी काल आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलक शेतकऱ्यांशी रात्री उशिरापर्यंत चर्चा केली. यावेळी त्यांनी विमानतळ भूसंपादनासंदर्भातील पुढील प्रक्रिया सध्या तात्पुरती स्थगित करण्यात येत असल्याचं जाहीर करत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल असं आश्वासन दिलं. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचं लेखी पत्रही त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना दिलं. त्यानंतर आंदोलकांनी आपलं आंदोलन थांबवलं. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत राज्याच्या सर्व भाग नैऋत्य मोसमी पाऊस व्यापेल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. गेल्या वर्षी 25 मे रोजी मान्सून राज्यात दाखल झाला होता. त्यापूर्वीच्या 4-5 वर्षात 9 ते 25 जून दरम्यान नैऋत्य मोसमी पावसानं राज्यात प्रवेश केला होता. दरम्यान नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं उद्या विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाची शक्यता वर्तवली असून या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट घोषित केला असून परवा यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर या ठिकाणी ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती योजना, शुल्क प्रतिपूर्ती तसंच विविध सोयीसुविधांचा लाभ आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. यासंदर्भात

मधला शासन आदेश सरकारनं काल जारी केला. राज्यातल्या तसंच परराज्यातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. याशिवाय भविष्यात इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू होणाऱ्या नव्या शैक्षणिक सवलती आणि योजनाही कोणत्याही स्वतंत्र आदेशाविना मराठा समाजासाठी आपोआप लागू होणार आहेत. विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. नगरसेवकांना लाखो रुपयांची ऑफर देण्यात आल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू असून काही ठिकाणी 5 ते 15 लाख रुपयांपर्यंत व्यवहार झाल्याच्या चर्चा आहेत. या पैशांचा स्रोत काय, पैसे देणारे आणि घेणारे कोण, याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. ओबीसी समाजाविषयी सरकारची भूमिका अन्यायकारक आणि भेदभावपूर्ण असल्याचा आरोप करताना वडेट्टीवार म्हणाले की निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाची मतं मागायची आणि सत्तेत आल्यानंतर त्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करायचं हे सरकारचं धोरण बनलं आहे. राज्यातील ओबीसी भटक्या विमुक्त आणि इतर मागास घटकांची लोकसंख्या मोठी असतानाही त्यांना अपेक्षित शैक्षणिक आणि आर्थिक सवलती दिल्या जात नाहीत. मराठा समाजाला सवलती देण्यास आमचा विरोध नाही, मात्र ओबीसी समाजाच्या लोकसंख्येचा विचार करून त्यांना सवलती शैक्षणिक सुविधा दिल्या पाहिजेत अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उद्या रविवार 7 जून रोजी दुपारी 4 वाजता मेहकर बसस्थानक इथं बसस्थानकाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. त्यांच्यासोबत गृहराज्यमंत्री योगेश कदमही उपस्थित राहतील. राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं सुलभ आणि पारदर्शक पद्धतीनं उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाद्वारे खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणे आता महाडीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तात्काळ अर्ज करावेत असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना विविध पिकांची गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, बाजरी आणि कापूस या प्रमुख पिकांचा समावेश आहे. तसंच या कार्यक्रमाअंतर्गत राज्यभरात तब्बल 2 लाख प्रात्यक्षिकं राबवण्यात येणार असून त्याद्वारे शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान, आधुनिक कृषी पद्धती आणि गुणवत्तापूर्ण निविष्ठांचा प्रत्यक्ष अनुभव दिला जाणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. गडचिरोली इथल्या विमानतळ भूसंपादन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती. शेतकऱ्यांना मंत्री आशिष जयस्वाल यांचं लेखी आश्वासन. आणि विदर्भात आज आणि उद्या वादळी पर्जन्यमानाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. FM 100.6 MHz. 6:15 झालीत. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा. श्रोते हो, सांजधारा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना विद्या राऊतचा नमस्कार. श्रोते हो, या कार्यक्रमास सुरुवातीला ऐकूया देशभक्ती गीत कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीतरचना ग. दि. माडगुळकर यांची, संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात गंगाधर महांभरे यांची काव्यरचना, स्वरबद्ध केली आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: श्रोतेहो, आशा भोसले यांच्या आवाजात आपण ऐकत होतात आरती प्रभू यांचं गीत. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं.
1: घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है. सफाई भी, शॉपिंग भी. शुद्ध नमक देना शुद्ध नहीं समझते? वैक्यूम इवेपोरेटेड नमक ही सबसे शुद्ध सफेद होता है.
2: तो ऐसा बोलो ना,
1: वैक्यूम इवेपोरेटेड निर्मा शुद्ध नमक जिसका दाना दाना एक समान. ये हुई ना बात.
3: क्यों छोटे साहब, वैक्यूम इवेपोरेटेड निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध की बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी गीतांचा हा सांजधारा कार्यक्रम FM बँड 100.6 MHz आकाशवाणीच्या नागपूर केंद्राच्या विविध भारती केंद्रावरून. यानंतर ऐकूया चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं गीत अरुण सरनाईक आणि उषा मंगेशकर यांच्या युगलस्वरात. शब्दरचना जगदीश खेबुडकर यांची आणि या गीताला संगीत राम कदम यांनी दिलं आहे.
4: कला जरा साजरा.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात ऐकूया अशोकजी परांजपे यांचं गीत. या गीताला स्वरसाथ चढवला आहे अशोक पत्की यांनी.

यानंतर ऐकवीत आहोत अरुण दाते आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेली मंगेश पाडगावकरांची शब्दरचना, संगीत श्रीनिवास खळे यांनी दिलं आहे.

आशा भोसले यांच्या स्वरात आपण ऐकत होतात सुरेश भट यांची काव्यरचना, संगीत सी रामचंद्र यांचं होतं. यानंतरचं गीत ऐकूया हा खेळ सावल्यांचा, या चित्रपटातलं, महेंद्र कपूर यांच्या आवाजात. जगदीश खेबुडकरांची गीतरचना, संगीत एन दत्ता यांचं.

0: या गीताबरोबरच आजचा मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा आम्ही संपवित आहोत. आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे, FM बँड 100.6 MHz. आता ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मिश्रम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पर्यावरणासाठी घातक असलेल्या ऐतिहासिक अंबाझरी तलावातील जलपर्णीचे निर्मूलन करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने सुरू केलेल्या मोहिमेला आता यश येणार असून जवळपास 40% भाग स्वच्छ झाला आहे. येत्या 1 महिन्यात अंबाझरी तलावातील बहुतांश जलपर्णीच्या निर्मूलनासाठी प्रशासनाद्वारे 7 पोकलेन, 20 टिप्पर आणि 10 JCB मशीन तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय जलपर्णी करण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरलेली वीड हार्वेस्टरची खरेदी मनपानी केली आहे. या अत्याधुनिक मशीनने जलपर्णी काढण्याच्या कामाला गती मिळाली आहे. काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्याऐवजी त्यांच्या समाज माध्यमावरल्या खात्यावर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली आहे. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबर काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्येही होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे. दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था नागपूर इथं ज्युनियर ब्युटी प्रॅक्टिशनर या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप आणि प्रमाणपत्र वाटप सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राच्या प्रधान महालेखापाल सुहासिनी गोतमारे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँक ऑफ महाराष्ट्र नागपूर विभागाचे उपमहाव्यवस्थापक आणि विभागीय व्यवस्थापक श्री जी अनंतकुमार होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात गोतमारे यांनी प्रशिक्षणार्थींना स्वयंरोजगाराच्या विविध संधींचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनण्याचे आवाहन केले आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये गेल्या 2 वर्षात केलेल्या कामगिरीसाठी केंद्र शासनाच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून महाराष्ट्राचा विविध वर्गवारीमध्ये तब्बल 8 पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. देशात इतर राज्यांच्या तुलनेत हे सर्वाधिक पुरस्कार आहेत. छतावरील सौर प्रकल्पांची संख्या नागपूर, जळगाव, पुणे जिल्ह्यांची या देशात आघाडी आणि मंथ ऑफ सोलरमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राचा हा सन्मान करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील अटल अक्षय ऊर्जा भवनात आयोजित राष्ट्रीय परिषदेमध्ये केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते महावितरणाचे कार्यकारी संचालक धनंजय ओंढेकर, मुख्य अभियंता दिलीप दोडके नागपूर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल सोनटक्के यांनी हे पुरस्कार स्वीकारले. यासोबतच देशपातळीवर 10 टॉपर जिल्ह्यांमध्ये छतावरील सौर प्रकल्पांची संख्या या श्रेणीत नागपूर जिल्ह्याने देशात 2 क्रमांक पटकावला आहे. पहिल्या 10 क्रमांकात महाराष्ट्राच्या सर्वाधिक या 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. हे मात्र विशेष. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.
0: आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है, FM बैंड 14.6 MHz पर. 7 बज चुके हैं. हमारा अगला कार्यक्रम स्पेशल जयमाला सुनिए, मुंबई केंद्र से कुछ ही पलों में.
2: इस कार्यक्रम के प्रायोजक हैं देव दर्शन अगरबत्ती, धूप स्टिक, कोन्स एवं हवन सामग्री.

0: श्रोताओ, अभी आप सुन रहे थे कार्यक्रम चित्रलोक. आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आता ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मिश्रम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. जागतिक सायकल दिनाचं औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेतर्फे उद्या रविवार दिनांक 7 जून रोजी सकाळी 6:30 भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. सेंट उर्सुला हायस्कूल मैदान इथून या रॅलीची सुरुवात होणार असून महापौर नीता ठाकरे आणि मनपायुक्त डॉ विपिन यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभागामार्फत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण आणि रोप वाटप या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. कुलगुरू डॉ मनाली क्षीरसागर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष वसुली मोहिमेचा एक भाग म्हणून आज मध्य झोन क्रमांक 2 अंतर्गत राजापेठ परिसरात मोठी वसुली कारवाई करण्यात आली. मालमत्ता कराची तब्बल 22,21,126 रुपये इतकी थकबाकी वसूल करण्यात आली असून ज्या मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराची थकबाकी आहे त्यांनी तात्काळ थकबाकी कराचा भरणा करावा, अन्यथा अशा थकबाकीदारांवर सिलिंग, जप्ती आणि इतर कठोर वसुली कारवाई करण्यात येतील असं महानगरपालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. 18 वर्षाखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताने यजमान जपानचा 4-1 असा पराभव करत तिसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावलं, तर भारतीय महिला संघानं दक्षिण कोरियाला

3-0 पराभूत करून कांस्य पदक पटकावलं आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस आज तळ कोकणात दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत राज्याचा सर्व भाग मोसमी पाऊस व्यापेल असा अंदाज हवामान शास्त्र विभागाचा आहे. तर उद्या विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केली आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.

0: आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. एफ एम बँड 100.6 MHz. 8:45 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करू काही क्षणातच.
1: इसके साथ ही आज के प्रोग्राम चित्रलोक यही समाप्त होता है.